भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 79, दशक 6, समास 6, सृष्टी कथन। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम। सृष्टीपूर्वी ब्रह्म होते, त्यावेळेला सृष्टी नव्हती। आता सृष्टी दिसत आहे ती सत्य आहे की खोटी आहे? तुम्ही सर्वज्ञ गोसावी आहात, आमची शंका फेडावी, असे श्रोत्याने वक्त्याला विचारले। आता याचे उत्तर देत आहेत ते ऐकावे, असं उदार वक्ता बोलू लागला। जीवभूत सनातना, असं गीतेचं वचन आहे। या वाक्याने सृष्टीला सत्यपणा आलेला आहे। यद्दृष्टम तद् नष्टम, जे दिसते ते नासते, ते नष्ट होते। या वाक्यामुळे सृष्टी मिथ्या आहे असे दिसते। सत्य आणि मिथ्या हे कसे निवडावे? सत्य म्हटलं तरी नष्ट होतं, मिथ्या म्हटलं तरी दिसतं। आता जसं आहे तसं सांगा। सृष्टीमध्ये अनेक लोक दिसतात, अज्ञानी आणि संज्ञानी, त्यामुळे समाधान होत नाही। अज्ञानी लोकांच्या मताने सृष्टी शाश्वत आहे, देव धर्म तीर्थ व्रत सत्य आहे असं सांगून सर्वज्ञाचा राजा मूर्खाच्या प्रतिमा पूजतात, ब्रह्मप्रलयाबाबतच्या पैदा घातल्या जातात। तेव्हा त्याने विचारले, हे अज्ञान आहे, मग संध्या स्नान हे का करतात? गुरुभजन तीर्थाटन करीत का फिरायचे? सद्गुरूची उपासना करावी असे गुरुगीतामध्ये शंकराने सांगितले आहे। गुरुचे भजन कसे करावे, त्याला कसे ओळखावे, विचारपूर्वक त्याच्याकडून मार्गदर्शन कसं घ्यावं, असा प्रश्न श्रोत्याने विचारलेला आहे। त्यावरती ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, असं गुरुगीतेतील वचन आहे। सद्गुरूचं ध्यान असं आहे, सृष्टी मिथ्या आहे हे भान कसं निर्माण होईल, असा प्रश्न विचारला असता गुरुला ओळखले की सृष्टी मिथ्या, असा निश्चित अर्थ केला। हे श्रोत्याने मानले नाही आणि विवाद करायला लागला। गोविंदा, हे अज्ञान कसे रे? जीवभूतास सनातना असे गीतेचे वचन आहे, त्याला तू अज्ञान कसं काय म्हणतोस, याचा श्रोता आक्षेप घेतो। त्याने मनामध्ये दुःख निर्माण झाले, त्याचे प्रत्युत्तर सावधपणे ऐकावे। गीतेमधील गोविंदाने सांगितले, त्याचा भेद तुला समजत नाही म्हणून खेद वाटतो। आपली विभूती पिंपळ आहे म्हणून गोपाळाने सांगितले, हा वृक्ष तोडला की लगेच तुटतो। आणि गीतेत तर म्हटले की मी शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्यामध्ये भिजत नाही, असं माझं स्वरूप आहे। पिंपळ शस्त्राने तुटतो, है की नाही? मग हे असं कृष्ण का बोलला? पिंपळ शस्त्राने तुटतो, पाण्याने भिजतो, अग्नीने जळतो, आता तो नाशवंत आहे, तुटतो, जळतो, बुडतो, तर मग ऐक्य कसं घडतं? म्हणून हे सद्गुरूच्या मुखातून स्पष्ट करावे। मी इंद्रियांमध्ये मन आहे असं कृष्ण सांगतो, मग चंचल मनाची उर्मी का आवरायची, असं कृष्ण का बोलला? त्यांनी ओनामा शिकवला, साधना मार्ग दाखवला, मग असं का? हा वाक्यातील भेद आहे। गोविंद सर्व जाणतो, देहबुद्धीचा वाद उपयोगी नाही। वेद शास्त्र श्रुती स्मृती यामध्ये वाक्यभेद निर्माण होतात, तेव्हा सद्गुरूचे वचन हे प्रमाण मानावे लागते। वेदशास्त्र यांचे भांडण शस्त्राने तोडणारा असा कोण आहे? साधू शिवाय दुसरा कोणीही कल्पंती सांगू शकत नाही। पूर्वपक्ष आणि सिद्धांत यांचे संकेत शास्त्रात देतात, त्याचा निश्चित असा अर्थ अधिकारी साधूकडूनच ऐकावा, अन्यथा एका प्रश्नाची एकापेक्षा एक थोर उत्तरे वेदशास्त्रात सापडतात। म्हणून वादविवाद सोडून ब्रह्मानंदाचा स्वानुभव येईल असा संवाद करावा, अशी माहिती श्री समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत। पुढील कथा ऐका पुढील भागात। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम आणि भगवंत. राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही. उलट असं म्हणता येईल की रामराम म्हटल्याशिवाय राम भेटणं शक्य नाही. व्यवहारात सुद्धा आपला हाच अनुभव आहे. समजा आपल्याला एका गावाला जायचं आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथं जायचं आहे त्याचं सगळं वर्णन केलं पण नाव नाही सांगता आलं तर आपल्याला तिकीट मिळेल का? या उलट त्या गावातली काही माहिती नाही आहे पण नाव ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट मिळून तिथं जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीचं आहे पण नाव तेवढंच न आठवलं तर काहीही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सगळं केलं पण नाम नाही घेतलं तर काही उपयोग होत नाही. म्हणून नाम घेणंच गरजेचं आहे, जरुरीचं आहे. नामानं भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेनं आहे. एक प्रपंचाचं स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला प्यायला पोटभर, बायको मुलं घरदार या सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचं खरं स्थान कुठं आहे हे कळत नाही. ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे. नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे. आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीनं आपोआप येतं. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचं नामच शिल्लक राहतं. जो नामस्मरण करेल आणि त्याचं अनुसंधान ठेवेल त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरता नाम घ्या, त्यात राम आहे हे मग कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगलं आणि आपल्या कल्याणाचं आहे असा भरोसा ठेवा. भगवंताचं नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू आहे. भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त आहे. जे काय साधायचं ते हेच आहे, बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या प्रचितीला येतात पण नसतात. देहाशी असलेलं आपलं तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीनं आणि अभ्यासानंच झालेलं आहे. याच्या उलट अभ्यास करून भगवंताचं चिंतन केलं तर जसं आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपलं तादात्म्य होईल. सकाळी उठताना, रात्री निसताना, जेवायच्या आधी नाम घ्यायचंच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा. तो आयुष्यात फार उपयोगी पडेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो विनोबा म्हणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटत असतो जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना, आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो। यामागचं कारण म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेला विनोबा हा ऍप, आणि याचं काम सध्या 2 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये सुरू आहे। आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांशी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारतो। ज्या ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेला असतो त्यांना आपण इथे आमंत्रित करत असतो। तर आज माझ्यासोबत आहेत श्रीमती शीतल नंदू कोर मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणाहून। तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत। मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं।
1: थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच।
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: खूप छान वाटतंय, खूपच छान।
0: बरं, मुळात विनोबा विषयी काय सांगायला आवडेल?
1: विनोबा विषयी सांगायचं झालं तर विनोबा हे एक असं ऍप आहे की ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्या प्रगतीसाठी खूप चांगला ऍप आहे। यामध्ये शिक्षक आपल्या वर्गातल्या ऍक्टिव्हिटीज पोस्ट करतात आणि त्याबरोबर आपल्याला इतर विद्यार्थ्यांच्या पण पोस्ट बघायला मिळतात। आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी काय चेंजेस करू शकतो हे आपल्याला समजतं। म्हणजे एकंदरीतच विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्या प्रगतीसाठी खूप छान ऍप आहे हे।
0: बर, सध्या आपण ज्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहात तिथे आपण किती वर्षापासून आहात?
1: मी आता सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखेड येथे 7 वर्षापासून आहे या शाळेत।
0: बर, आणि सुरुवात कुठून झाली, कुठल्या शाळेपासून?
1: सुरुवात माझी पहिली जॉईनिंग 18 जून 2007 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकजाम तालुका चांदवड येथे, तिथे मी 5.5 वर्ष होते। त्यानंतर माझी बदली झाली जिल्हा परिषद शाळा बोराळे चांदवड तालुक्याचं, तिथे मी 5.5 वर्ष होते आणि त्यानंतर मग मी इथे मुखेड शाळेत आले।
0: बर, आता सध्या किती विद्यार्थी संख्या आहे शाळेची?
1: आता माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे आणि माझ्या वर्गात 31 विद्यार्थी आहेत।
0: बर, आणि किती शिक्षक आहात सहकारी?
1: आम्ही माझी ही शाळा आमची पहिली ते 7वी पर्यंतची शाळा आहे। पूर्ण पट साधारणतः 160 आहे पहिली ते 7वी पर्यंत विद्यार्थी संख्या, आणि शाळेत आम्ही सध्या 6 शिक्षक आहोत।
0: बर,
1: म्हणजे अजून 2 शिक्षक नाहीयेत, मुख्याध्यापक पण नाहीयेत सध्या।
0: बर,
1: 2 जागा रिक्त आहेत।
0: तर आपण आतापर्यंत किती ऍक्टिव्हिटीज केल्या असतील, किती पोस्ट टाकल्या असतील त्याबद्दल काही सांग?
1: विनोबा ऍप मध्ये माझ्या बऱ्याच तरी 250-300 पर्यंतच्या पोस्ट झाल्या असतील।
0: तर त्यातले काही विषय आठवतात का, आपण काय काय विषयावरती पोस्ट केलं होतं?
1: तसं विनोबा ऍपला मी सुरुवात खूप लेट केली, साधारणतः ह्या वर्षीच म्हणजे 2025 पासून मी सुरुवात केली। सुरुवातीला आमच्या शिक्षण परिषदांमध्ये वगैरे सांगितली याची माहिती, पण मग त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। नंतर विनोबा ग्रुपला मी जॉईन झाले होते, मग त्याच्यात वेगवेगळ्या शिक्षकांच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे किंवा बघितलं त्याच्याविषयी, मग सहज वाटलं आपणही सुरुवात करावी। आपले विद्यार्थी सुद्धा स्पेलिंग वगैरे चांगले पाठांतर करू शकतात, आणि मी विद्यार्थ्यांना माझा 5वीचा वर्ग आहे, चौथी म्हणजे त्यांना आधीपासूनच सवय, हा वर्ग माझ्याकडे पहिलेपासून होता, त्यामुळे दररोज 5 स्पेलिंग देणं, त्यांच्याकडून पाठांतर करून घेणे, गट प्रमुख नेमलेले होते विद्यार्थी पाठांतर करायचे। पण ह्या विनोबा ऍप मध्ये जे दर आठवड्याला 20 स्पेलिंग येतात, तर पूर्वी त्यांना म्हणजे करायचे स्पेलिंग पाठ, पण जी मजा येते, जो इंटरेस्ट निर्माण झालाय तो ह्या विनोबा ऍप मुळेच। त्याच्यामुळे विद्यार्थी म्हणजे खूप छान स्पेलिंग पाठांतर, म्हणजे स्पेलिंग बी तर विद्यार्थ्यांचा एकदम आवडीचा प्रोग्राम झालाय। दर आठवड्याला सोमवारी स्पेलिंग द्यायचे, आमचे 5वीचे विद्यार्थी तर दुसऱ्याच दिवशी रेडी असतात। माझ्या वर्गातल्या 30 विद्यार्थ्यांपैकी दुसऱ्या दिवशी 10-15 विद्यार्थी रेडी असतात स्पेलिंग पाठांतर देण्यासाठी। खूप छान।
0: आणि किती पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाले
1: मला? क्लस्टर लेवलला पण मिळालाय पोस्ट ऑफ मंथ, ब्लॉक लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला, असे 3 पुरस्कार मिळालेले आहेत मला विनोबाचे।
0: आणि मग तिथे जाऊन प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकारताना आणि सीओ मॅडमला भेटल्यावरती नेमकं कसं वाटलं होतं?
1: नाही, मला आता हे सीओ साहेब जे आहेत अंकार पवार यांच्या हस्ते मिळालं, खूपच छान, म्हणजे तो अनुभव खूपच आनंददायी, खूपच छान होता। विनोबा म्हणजे विद्यार्थ्यांमुळे आपल्याला पुरस्कार मिळाला ही खरंच म्हणजे शिक्षकांसाठी खूपच छान गोष्ट आहे ही, आणि त्यात सीओ साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळणं खूपच आनंददायी गोष्ट।
0: वा, तर अविस्मरणीय घटना किंवा अनुभव काय सांगाल?
1: अविस्मरणीय घटना म्हणाल तर आम्हा शिक्षकांना दररोजचा दिवस छानच असतो, विद्यार्थ्यांमध्ये दररोजचा दिवस कुठे निघून जातो हे नाही समजत। अविस्मरणीय म्हणाल तर जे आपल्या हाताखालून विद्यार्थी गेलेले आहेत ते आज चांगल्या पदावर आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, चांगल्या व्यवसायात आहेत, त्यांचे जेव्हा कॉल येतात, मेसेजेस येतात, ते पाहून खूप छान वाटतं। आणि त्यातल्या त्यात आता विनोबा ऍपच्या माध्यमातून सीओ साहेबांच्या हस्ते सत्कार झाला, हीच खूप अविस्मरणीय घटना माझ्यासाठी.
0: बरं, सध्याच्या शाळेवर काही चॅलेंजेसला सामोरं जावं लागतंय का विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणा किंवा इतर काही गोष्टीत?
1: सध्याच्या शाळेत म्हटलं तर आमच्याकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत साधारणतः असे विद्यार्थी असतात की पालक रोज म्हणजे आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत पालक रोजंदारीने कामावर जाणार. बरेचसे पालक तर अशिक्षित असतात, त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला शाळेत जेवढं करून घेता येईल जास्तीत जास्त त्याच्यावरच भर द्यावा लागतो. घरी विद्यार्थी फारसं म्हणजे नाही, म्हणजे पालकांनाही त्यांचाही नाईलाज असतो, त्यांनाच येत नाही, त्यामुळे ते विद्यार्थ्यांना कशा रीतीने सांगणार ना. तर मग त्यासाठीच मग शाळेतच भरपूर त्यांच्याकडून सराव करून घेणं हे करणं बाकी विद्यार्थी मग करतात.
0: आपल्याकडे परसबाग वगैरे काही ऍक्टिव्हिटी राबवली जाते का?
1: आहे, परसबाग वगैरे पण ऍक्टिव्हिटी आमच्याकडे राबवली जाते आहे. आमच्या शाळेला भरपूर मोठं ग्राउंड आहे, परसबागेसाठी जागा पण आहे. त्यात मग विद्यार्थ्यांना म्हणजे शेतीची त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, त्यामुळे बियाणं जमा करणं, त्याच्यानंतर वाफे वगैरे करणं, त्याच्यात मग पालेभाज्या फळभाज्यांची रोपं लावणं वगैरे विद्यार्थी करतात आवडीने. फक्त त्यांना थोडीफार काम नेमून दिली की ते छान प्रकारे हँडल करतात.
0: बरं, आता हे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पोस्ट होतात आणि मग हे पालकांनाही जेव्हा समजलं त्यावेळेला मग त्यांची काय होती प्रतिक्रिया?
1: खूप छान. आमचा विद्यार्थी म्हणजे पालकांचा जो ग्रुप आहे त्याच्यावर मी विनोबा ऍप वर पोस्ट टाकली की त्याची लिंक तिथे शेअर करते आणि मग त्या माध्यमातून मग पालक बघतात ते व्हिडिओ, तर त्यांना खूप छान वाटतं. कारण ते बरेचसे पालक अशिक्षित आणि त्यात आपला मुलगा म्हणजे छान बोलतो, इंग्लिश मधून बोलतो, इंग्लिश मधून छान कन्व्हर्सेशन करतो, ही म्हणजे त्यांच्यासाठी खूप छान गोष्ट, खूपच छान. मग त्यांच्या प्रतिक्रिया येतात की मॅडम खरंच खूप छान बदल झाला आमच्या विद्यार्थ्यांमध्ये, खूप छान, खूप साऱ्या सुधारणा झाल्या.
0: बरं, आणि शैक्षणिक साहित्य तुम्हाला आजवर काय मिळालंय?
1: शैक्षणिक साहित्य पेन्सिल खोडरबर वगैरे जे असतं ते किट, असे किट, त्यानंतर पाढ्यांचा तक्ता, आर्ट क्राफ्ट साठी जे असतात पेजेस ते मिळालेत.
0: बरोबर,
1: मग ते विद्यार्थ्यांना ज्यांनी या प्रोग्राम मध्ये सहभाग घेतला त्यांना दिलं की त्यांना खूप आनंद आणि त्यानिमित्ताने मग इतरही विद्यार्थ्यांना त्यांचा हेवा वाटतो आणि ते पण मग सहभाग घेतात.
0: बर, आणि मग सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे कसे राबवले जातात शाळेमध्ये?
1: सांस्कृतिक कार्यक्रम पण खूप छान प्रकारे राबवले जातात. आता जे म्हणजे सणवार असतात आपले, मग गुढीपाडवा असेल तर त्याला थोडासा शैक्षणिक टच देऊन अक्षरगुढी, किंवा मग होळी असेल तर मग अज्ञान अंधश्रद्धेची होळी, त्याच्यानंतर मग बाकीचे दिवाळी असेल, दिवाळी असेल तर मग आकाशकंदील तयार करणे, पंत्या तयार करणे, दसरा, सगळे सणवार खूप छान उत्साहात साजरे केले जातात. आता नवरात्र आहे तर मग एक दिवस स्पेशल दांडियासाठी,
0: अच्छा,
1: गणपती असेल तर मग गणपती मेकिंग, अशा प्रकारचे छान साजरे केले जातात.
0: बर, 18 वर्षाची ही कारकीर्द आहे, कसं वाटतंय नेमकं मागे वळून बघताना?
1: मागे वळून खूप छान वाटतंय. खरं तर म्हणजे शिक्षक व्हायचं की नाही असं मी काही ठरवलं नव्हतं, पण मग मला पहिली ते चौथीपर्यंत शिकवणारे जे गुरुजी होते शेवाळे गुरुजी, तर त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव, अतिशय ते म्हणतात ना तळमळीने जीव ओतून शिकवणारे शिक्षक, त्यामुळे मला तेव्हापासून वाटायचं आपण यांच्यासारखंच व्हावं. आणि मग त्यात आमच्या घरी पण माझे वडील शिक्षक, काका पण शिक्षक, आत्या पण शिक्षक, आणि त्यामुळे एकंदरीतच शिक्षक म्हणून मला शिक्षकांच्या घरी कसं वातावरण किंवा मी ती बऱ्यापैकी रुळलेली होती. आणि त्यामुळे 12वीनंतर जेव्हा माझ्या वडिलांनी ठरवलं की डीएडला जायचं तर मी आनंदाने होकार दिला. आणि त्यामुळे मग आणि मग पुढे शिक्षकी आणि विद्यार्थ्यांमध्ये रमणे, दररोजचा दिवस विद्यार्थ्यांमध्ये कसा निघून जातो, घरी किती ताण असला किंवा काही असलं पण एकदा शाळेत गेले की सगळं माणूस विसरून आणि शाळा म्हणजे पूर्ण शाळा सुटेपर्यंत अगदी वेळ कसा जातो नाही समजत, खूपच छान. हो
0: वा, तर जाता जाता आपल्या सगळ्या सहकारी शिक्षक मित्र मैत्रिणींना काय सल्ला द्याल विनोबा वापरण्याविषयी?
1: सल्ला देण्यापेक्षा मी असं सजेस्ट करेल की प्रत्येकाने विनोबा ऍपचा वापर करा. एकदा वापरायला सुरुवात केली आणि तुम्ही जर त्याच्यात थोडं बघितलं तर प्रत्येक शिक्षक मी म्हणेल विनोबा ऍपचा वापर करेलच आणि त्याला विनोबाची आवड लागल्याशिवाय राहणार नाही. फक्त सुरुवात करा, सुरुवात केली की आपोआप याचा वापर वाढेल आणि त्यामुळे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दोघांची प्रगती होईल.
0: वा, खूपच छान मॅडम, आणि आपण खूप छान व्यक्त झालात आज इथे. तर मुळात आज आपण इथे आलात आणि इतक्या छान आमच्या सगळ्या श्रोत्यांची गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणाहून आलेल्या श्रीमती शीतल कोर मॅडम. तर आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

श्रोतेहो नमस्कार आणि स्वागत आपलं आजच्या या गीतप्रतिमेच्या रेडिओ शोमध्ये. मी रामचंद्र आणि आपण ऐकत आहात एका प्रेमपत्राची कैफियत. हल्ली कोणी कोणाला प्रेमपत्रच लिहित नाही आहे कारण तेवढा वेळच नाही आहे. पण हे प्रेमपत्र कुणी आणि कधी लिहिलं माहीत आहे? तुम्ही म्हणाल हो ये मेरा प्रेमपत्र पडकर. संगम या सिनेमातलं हे प्रेमपत्र लिहिलं होतं राजेंद्र कुमार यांनी. कुणासाठी? तर राधासाठी. हे तुमचं उत्तर तसं बरोबर आहे पण नक्की काय घडलं आणि इनसाईड स्टोरी काय ते सांगतो. आधी हे लव्ह लेटर ऐका, आय मीन वाचा.

मित्रांनो, त्याचं झालं असं की संगमची गाणी कंपोज करणं सुरू होतं. तयारी सगळी जोरात सुरू होती. ते वर्ष असेल 1963-64. आरके म्हणजे शोमॅन राज कपूर यांनी त्यांचे गीतकार हसरत जयपुरी यांना या गाण्याची सिच्युएशन सांगितली. गाणं तयारच होतं आणि आरकेनाही ते प्रचंड आवडलं होतं. पण हे गाणं आधीच कसं तयार होतं? तर ते असं की हसरत जयपुरी हे त्यांच्या विशीत होते, म्हणजे त्यांच्या टीनेजमध्ये होते वयाच्या, तेव्हाच एका शेजारी राहणाऱ्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते. इश्क हो गया था. त्या मुलीचं नाव होतं राधा. आणि या राधेला त्यांनी हेच प्रेमपत्र लिहिलं होतं. वर्ष असावं 1942. हसरतजींना काही त्यांची ती राधा मिळाली नाही. मात्र नंतर 20-22 वर्षांनी त्यांना संगम मात्र मिळाला. आणि या संगममध्ये हिरोईनचंही नाव होतं राधा. अहो केवढा योगायोग. म्हणून तर हसरतजींनी म्हणूनच ठेवलंय काय, यहां कल क्या हो किसने जाना, नाही का?

रसिक हो, हसरजींच्या आयुष्यात ती जयपूरची राधा काही आलीच नाही, पण ती त्यांच्या मनातूनही गेली नाही. काहीतरी करून दाखवायचंय या इराद्यानं ते मुंबईत आले. कुछ कर दिखाना था उन्हें. ते वर्ष होतं 1942. ते मुंबईत तर आले, पण बनले बस कंडक्टर. आणि पगार किती? तर मोजून 11 रुपये महिना. आता हसरजी मुळातच रोमॅन्टिक शायर. त्यांनी काय करावं? बसमध्ये ते सुंदर मुलींकडून तिकिटाचे पैसे वगैरे घेत नसत, उलट त्यांच्यावर शायरी करत. त्यांना म्हणत, खुदाने तुमको इतनी खूबसूरती बक्षी है, मैं तुमसे क्या तिकीट लूंगा. हे सगळं करताना मुंबईत ते मुशायरीही करीत असत. गजला, काव्य पेश करून ते मैफिली अक्षरशः जिंकत. अशाच एका मुशायऱ्यात खुद्द पृथ्वीराज कपूर आले होते. खरं तर पृथ्वीराज कपूर यांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात राज कपूर आले होते. हसरजी म्हणालेही असतील, मेरा महबूब आया है.

आरकेच्या रूपानं जणू हसरत जयपुरी यांची किस्मतच खुलली, नशीब उघडलं. त्यांनी आरकेनं जॉईन केलं. आता इथे पगार होता 300 रुपये महिना. आरके टीमचे ते प्रथितयश गीतकार बनले. शंकर, जयकिशन, शैलेंद्र आणि हसरतजी या चौघांनी जे चौकार मारले ना, ते आजही अगदी कायम आहेत. ही टीम सोडून ते कुठेही गेले नाहीत आणि जाणार तरच कसे. अहो, कहां जाइएगा, जहां जाइएगा, हमें पाइएगा, अशी ही भारी टीम होती.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 79 दशक 6 समास 6 सृष्टि कथन। जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम। सृष्टीपूर्वी ब्रह्म होते, त्यावेळेला सृष्टी नव्हती। आता सृष्टी दिसत आहे ती सत्य आहे की खोटी आहे? तुम्ही सर्वज्ञ गोसावी आहात, आमची शंका फेडावी, असे श्रोत्याने वक्त्याला विचारले। आता याचे उत्तर देत आहे ते ऐकावे, असं उदार वक्ता बोलू लागला। जीवभूत सनातना, असं गीतेचं वचन आहे। या वाक्याने सृष्टीला सत्यपणा आलेला आहे। यद्दृष्टम तद् नष्टम, जे दिसते ते नासते, ते नष्ट होते। या वाक्यामुळे सृष्टी मिथ्या आहे असे दिसते। सत्य आणि मिथ्या हे कसे निवडावे? सत्य म्हटलं तरी नष्ट होतं, मिथ्या म्हटलं तरी दिसतं। आता जसं आहे तसं सांगा। सृष्टीमध्ये अनेक लोक दिसतात, अज्ञानी आणि संज्ञानी, त्यामुळे समाधान होत नाही। अज्ञानी लोकांच्या मताने सृष्टी शाश्वत आहे, देव धर्म तीर्थ व्रत सत्य आहे असं सांगून सर्वज्ञाचा राजा मूर्खाच्या प्रतिमा पूजतात। ब्रह्मप्रलयाबाबतच्या पैदा घातल्या जातात तेव्हा त्याने विचारले, हे अज्ञान आहे, मग संध्या स्नान हे का करतात? गुरुभजन तीर्थाटन करीत का फिरायचे? सद्गुरूची उपासना करावी असे गुरुगीतामध्ये शंकराने सांगितले आहे। गुरुचे भजन कसे करावे, त्याला कसे ओळखावे, विचारपूर्वक त्याच्याकडून मार्गदर्शन कसं घ्यावं, असा प्रश्न श्रोत्याने विचारलेला आहे। त्यावरती ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, असं गुरुगीतेतील वचन आहे। सद्गुरूचं ध्यान असं आहे, सृष्टी मिथ्या आहे हे भान कसं निर्माण होईल, असा प्रश्न विचारला असता गुरुला ओळखले की सृष्टी मिथ्या, असा निश्चित अर्थ केला। हे श्रोत्याने मानले नाही आणि विवाद करायला लागला। गोविंदा, हे अज्ञान कसे रे? जीवभूता सनातना असे गीतेचे वचन आहे, त्याला तू अज्ञान कसं काय म्हणतोस, याचा श्रोता आक्षेप घेतो। त्याने मनामध्ये दुःख निर्माण झाले, त्याचे प्रत्युत्तर सावधपणे ऐकावे। गीतेमधील गोविंदाने सांगितले, त्याचा भेद तुला समजत नाही म्हणून खेद वाटतो। आपली विभूती पिंपळ आहे म्हणून गोपाळाने सांगितले, हा वृक्ष तोडला की लगेच तुटतो। आणि गीतेत तर म्हटले की मी शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्यामध्ये भिजत नाही, असं माझं स्वरूप आहे। पिंपळ शस्त्राने तुटतो, है की नाही? मग हे असं कृष्ण का बोलला? पिंपळ शस्त्राने तुटतो, पाण्याने भिजतो, अग्नीने जळतो, आता तो नाशवंत आहे, तुटतो, जळतो, बुडतो, तर मग ऐक्य कसं घडतं? म्हणून हे सद्गुरूच्या मुखातून स्पष्ट करावे। मी इंद्रियांमध्ये मन आहे असं कृष्ण सांगतो, मग चंचल मनाची उर्मी का आवरायची, असं कृष्ण का बोलला? त्यांनी ओनामा शिकवला, साधना मार्ग दाखवला, मग असं का? हा वाक्यातील भेद आहे। गोविंद सर्व जाणतो, देहबुद्धीचा वाद उपयोगी नाही। वेद शास्त्र श्रुती स्मृती यामध्ये वाक्यभेद निर्माण होतात तेव्हा सद्गुरूचे वचन हे प्रमाण मानावे लागते। वेदशास्त्र यांचे भांडण शस्त्राने तोडणारा असा कोण आहे? साधू शिवाय दुसरा कोणीही कल्पंती सांगू शकत नाही। पूर्वपक्ष आणि सिद्धांत यांचे संकेत शास्त्रात देतात, त्याचा निश्चित असा अर्थ अधिकारी साधूकडूनच ऐकावा। अन्यथा एका प्रश्नाची एकापेक्षा एक थोर उत्तरे वेदशास्त्रात सापडतात। म्हणून वादविवाद सोडून ब्रह्मानंदाचा स्वानुभव येईल असा संवाद करावा, अशी माहिती श्री समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत। पुढील कथा ऐका पुढील भागात। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम आणि भगवंत. राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही. उलट असं म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणं शक्य नाही. व्यवहारात सुद्धा आपला हाच अनुभव आहे. समजा आपल्याला एका गावाला जायचं आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथं जायचं आहे त्याचं सगळं वर्णन केलं पण नाव नाही सांगता आलं तर आपल्याला तिकीट मिळेल का? या उलट त्या गावातली काही माहिती नाही आहे पण नाव ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट मिळून तिथं जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीचं आहे पण नाव तेवढंच न आठवलं तर काहीही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सगळं केलं पण नाम नाही घेतलं तर काही उपयोग होत नाही. म्हणून नाम घेणंच गरजेचं आहे, जरुरीचं आहे. नामानं भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेनं आहे. एक, प्रपंचाचं स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला प्यायला पोटभर, बायको मुलं घरदार या सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचं खरं स्थान कुठं आहे हे कळत नाही. ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे. नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे. आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीनं आपोआप येतं. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचं नामच शिल्लक राहतं. जो नामस्मरण करेल आणि त्याचं अनुसंधान ठेवेल त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरता नाम घ्या, त्यात राम आहे हे मग कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगलं आणि आपल्या कल्याणाचं आहे असा भरोसा ठेवा. भगवंताचं नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू आहे. भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त आहे. जे काय साधायचं ते हेच आहे, बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या प्रचितीला येतात पण नसतात. देहाशी असलेलं आपलं तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीनं आणि अभ्यासानंच झालेलं आहे. याच्या उलट अभ्यास करून भगवंताचं चिंतन केलं तर जसं आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपलं तादात्म्य होईल. सकाळी उठताना, रात्री निसताना, जेवायच्या आधी नाम घ्यायचंच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा. तो आयुष्यात फार उपयोगी पडेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो विनोबा म्हणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटत असतो जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो। यामागचं कारण म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेला विनोबा हा ऍप, आणि याचं काम सध्या 2 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये सुरू आहे। आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांशी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारतो। ज्या ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेला असतो त्यांना आपण इथे आमंत्रित करत असतो। तर आज माझ्यासोबत आहेत श्रीमती शीतल नंदू कोर मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणाहून। तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत। मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं।
1: थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच।
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: खूप छान वाटतंय, खूपच छान।
0: बरं, मुळात विनोबा विषयी काय सांगायला आवडेल?
1: विनोबा विषयी सांगायचं झालं तर विनोबा हे एक असं ऍप आहे की ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्या प्रगतीसाठी खूप चांगला ऍप आहे। यामध्ये शिक्षक आपल्या वर्गातल्या ऍक्टिव्हिटीज पोस्ट करतात आणि त्याबरोबर आपल्याला इतर विद्यार्थ्यांच्या पण पोस्ट बघायला मिळतात। आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी काय चेंजेस करू शकतो हे आपल्याला समजतं। म्हणजे एकंदरीतच विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्या प्रगतीसाठी खूप छान ऍप आहे हे।
0: बरं, सध्या आपण ज्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहात तिथे आपण किती वर्षापासून आहात?
1: मी या आता सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखेड येथे 7 वर्षापासून आहे या शाळेत।
0: बरं, आणि सुरुवात कुठून झाली, कुठल्या शाळेपासून?
1: सुरुवात माझी पहिली जॉईनिंग 18 जून 2007 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकजाम तालुका चांदवड येथे, तिथे मी 5.5 वर्ष होते। त्यानंतर माझी बदली झाली जिल्हा परिषद शाळा बोराळे चांदवड तालुक्याचं, तिथे मी 5.5 वर्ष होते आणि त्यानंतर मग मी इथे मुखेड शाळेत आले।
0: बर, आता सध्या किती विद्यार्थी संख्या आहे शाळेची?
1: आता माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे आणि माझ्या वर्गात 31 विद्यार्थी आहेत।
0: बर, आणि किती शिक्षक आहात सहकारी?
1: आम्ही माझी ही शाळा आमची पहिली ते 7वी पर्यंतची शाळा आहे। पूर्ण पट साधारणतः 160 आहे पहिली ते 7वी पर्यंत विद्यार्थी संख्या, आणि शाळेत आम्ही सध्या 6 शिक्षक आहोत।
0: बर,
1: म्हणजे अजून 2 शिक्षक नाही आहेत, मुख्याध्यापक पण नाहीत सध्या।
0: बर,
1: 2 जागा रिक्त आहेत।
0: बर, तर आपण आतापर्यंत किती ऍक्टिव्हिटीज केल्या असतील, किती पोस्ट टाकल्या असतील त्याबद्दल काही सांगा?
1: विनोबा ऍप मध्ये माझ्या बऱ्याच तरी 250-300 पर्यंतच्या पोस्ट झाल्या असतील।
0: तर त्यातले काही विषय आठवतात का, आपण काय काय विषयावरती पोस्ट केलं होतं?
1: तसं विनोबा ऍपला मी सुरुवात खूप लेट केली, साधारणतः ह्या वर्षीच म्हणजे 2025 पासून मी सुरुवात केली। सुरुवातीला आमच्या शिक्षण परिषदांमध्ये वगैरे सांगितली याची माहिती, पण मग त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। नंतर विनोबा ग्रुपला मी जॉईन झाले होते, मग त्याच्यात वेगवेगळ्या शिक्षकांच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे किंवा बघितलं त्याच्याविषयी, मग सहज वाटलं आपणही सुरुवात करावी। आपले विद्यार्थी सुद्धा स्पेलिंग वगैरे चांगले पाठांतर करू शकतात आणि मी विद्यार्थ्यांना, माझा 5वीचा वर्ग आहे, चौथी म्हणजे त्यांना आधीपासूनच सवय, हा वर्ग माझ्याकडे पहिलेपासून होता, त्यामुळे दररोज 5 स्पेलिंग देणं, त्यांच्याकडून पाठांतर करून घेणे, गटप्रमुख नेमलेले होते विद्यार्थी पाठांतर करायचे। पण ह्या विनोबा ऍपमध्ये जे दर आठवड्याला 20 स्पेलिंग येतात, तर पूर्वी त्यांना म्हणजे करायचे स्पेलिंग पाठ, पण जी मजा येते, जो इंटरेस्ट निर्माण झाले तो ह्या विनोबा ऍपमुळेच। त्याच्यामुळे विद्यार्थी म्हणजे खूप छान स्पेलिंग पाठांतर, म्हणजे स्पेलिंग बी तर विद्यार्थ्यांचा एकदम आवडीचा प्रोग्राम झालाय। दर आठवड्याला सोमवारी स्पेलिंग द्यायचे, आमचे 5वीचे विद्यार्थी तर दुसऱ्याच दिवशी रेडी असतात। माझ्या वर्गातल्या 30 विद्यार्थ्यांपैकी दुसऱ्या दिवशी 10-15 विद्यार्थी रेडी असतात स्पेलिंग पाठांतर देण्यासाठी। खूप छान।
0: आणि किती पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाले
1: मला? क्लस्टर लेवलला पण मिळालाय पोस्ट ऑफ मंथ, ब्लॉक लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला, असे 3 पुरस्कार मिळालेले आहेत मला विनोबाचे।
0: आणि मग तिथे जाऊन प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकारताना आणि सीओ मॅडमला भेटल्यावरती नेमकं कसं वाटलं होतं?
1: नाही, मला आता हे सीओ साहेब जे आहेत ओंकार पवार यांच्या हस्ते मिळालं, खूपच छान, म्हणजे तो अनुभव खूपच आनंददायी, खूपच छान होता। विनोबा म्हणजे विद्यार्थ्यांमुळे आपल्याला पुरस्कार मिळाला ही खरंच म्हणजे शिक्षकांसाठी खूपच छान गोष्ट आहे ही, आणि त्यात सीओ साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळणं खूपच आनंददायी गोष्ट।
0: वा, तर अविस्मरणीय घटना किंवा अनुभव काय सांगाल?
1: अविस्मरणीय घटना म्हणाल तर आम्हा शिक्षकांना दररोजचा दिवस छानच असतो, विद्यार्थ्यांमध्ये दररोजचा दिवस कुठे निघून जातो हे नाही समजत। अविस्मरणीय म्हणाल तर जे आपल्या हाताखालून विद्यार्थी गेलेले आहेत ते आज चांगल्या पदावर आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, चांगल्या व्यवसायात आहेत, त्यांचे जेव्हा कॉल येतात, मेसेजेस येतात, ते पाहून खूप छान वाटतं। आणि त्यातल्या त्यात आता विनोबा ऍपच्या माध्यमातून सीओ साहेबांच्या हस्ते सत्कार झाला, हीच खूप अविस्मरणीय घटना माझ्यासाठी.
0: बरं, सध्याच्या शाळेवर काही चॅलेंजेसला सामोरं जावं लागतंय का विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणा किंवा इतर काही गोष्टीत?
1: सध्याच्या शाळेत म्हटलं तर आमच्याकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत साधारणतः असे विद्यार्थी असतात की पालक रोज म्हणजे आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत पालक रोजंदारीने कामावर जाणार, बरेचसे पालक तर अशिक्षित असतात, त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला शाळेत जेवढं करून घेता येईल जास्तीत जास्त त्याच्यावरच भर द्यावा लागतो. घरी विद्यार्थी फारसं म्हणजे नाही, म्हणजे पालकांनाही त्यांचाही नाईलाज असतो, त्यांनाच येत नाही, त्यामुळे ते विद्यार्थ्यांना कशा रीतीने सांगणार ना. तर मग त्यासाठीच मग शाळेतच भरपूर त्यांच्याकडून सराव करून घेणं हे करणं बाकी विद्यार्थी मग करतात.
0: आपल्याकडे परसबाग वगैरे काही ऍक्टिव्हिटी राबवली जाते का?
1: आहे, परसबाग वगैरे पण ऍक्टिव्हिटी आमच्याकडे राबवली जाते आहे. आमच्या शाळेला भरपूर मोठं ग्राउंड आहे, परसबागेसाठी जागा पण आहे. त्यात मग विद्यार्थ्यांना म्हणजे शेतीची त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, त्यामुळे बियाणं जमा करणं, त्याच्यानंतर वाफे वगैरे करणं, त्याच्यात मग पालेभाज्या फळभाज्यांची रोपं लावणं वगैरे विद्यार्थी करतात आवडीने. फक्त त्यांना थोडीफार कामं नेमून दिली की ते छान प्रकारे हँडल करतात.
0: बरं, आता हे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पोस्ट होतात आणि मग हे पालकांनाही जेव्हा समजलं त्यावेळेला मग त्यांची काय होती प्रतिक्रिया?
1: खूप छान. आमचा विद्यार्थी म्हणजे पालकांचा जो ग्रुप आहे त्याच्यावर मी विनोबा ऍपवर पोस्ट टाकली की त्याची लिंक तिथे शेअर करते आणि मग त्या माध्यमातून मग पालक बघतात ते व्हिडिओ, तर त्यांना खूप छान वाटतं. कारण ते बरेचसे पालक अशिक्षित आणि त्यात आपला मुलगा म्हणजे छान बोलतो, इंग्लिश मधून बोलतो, इंग्लिश मधून छान कन्व्हर्सेशन करतो, ही म्हणजे त्यांच्यासाठी खूप छान गोष्ट, खूपच छान. मग त्यांच्या प्रतिक्रिया येतात की मॅडम खरंच खूप छान बदल झाला आमच्या विद्यार्थ्यांमध्ये, खूप छान, खूप साऱ्या सुधारणा झाल्या.
0: बरं, आणि शैक्षणिक साहित्य तुम्हाला आजवर काय मिळालंय?
1: शैक्षणिक साहित्य पेन्सिल खोडरबर वगैरे जे असतं ते किट, असे किट, त्यानंतर पाढ्यांचा तक्ता, आर्ट क्राफ्ट साठी जे असतात पेजेस ते मिळालेत.
0: बरोबर,
1: मग ते विद्यार्थ्यांना ज्यांनी या प्रोग्राम मध्ये सहभाग घेतला त्यांना दिलं की त्यांना खूप आनंद आणि त्यानिमित्ताने मग इतरही विद्यार्थ्यांना त्यांचा हेवा वाटतो आणि ते पण मग सहभाग घेतात.
0: बरं, आणि मग सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे कसे राबवले जातात शाळेमध्ये?
1: सांस्कृतिक कार्यक्रम पण खूप छान प्रकारे राबवले जातात. आता जे म्हणजे सणवार असतात आपले, मग गुढीपाडवा असेल तर त्याला थोडासा शैक्षणिक टच देऊन अक्षरगुढी, किंवा मग होळी असेल तर मग अज्ञान अंधश्रद्धेची होळी, त्याच्यानंतर मग बाकीचे दिवाळी असेल, दिवाळी असेल तर मग आकाशकंदील तयार करणे, पंत्या तयार करणे, दसरा, सगळे सणवार खूप छान उत्साहात साजरे केले जातात. आता नवरात्र आहे तर मग एक दिवस स्पेशल दांडियासाठी,
0: अच्छा
1: गणपती असेल तर मग गणपती मेकिंग, अशा प्रकारचे छान साजरे केले जातात.
0: बरं, 18 वर्षाची ही कार्यकिर्द आहे, कसं वाटतंय नेमकं मागे वळून बघताना?
1: मागे वळून खूप छान वाटतंय. खर तर म्हणजे शिक्षक व्हायचं की नाही असं मी काही ठरवलं नव्हतं, पण मग मला पहिली ते चौथी पर्यंत शिकवणारे जे गुरुजी होते शेवाळे गुरुजी, तर त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव, अतिशय ते म्हणतात ना तळमळीने जीव ओतून शिकवणारे शिक्षक, त्यामुळे मला तेव्हापासून वाटायचं आपण यांच्यासारखंच व्हावं. आणि मग त्यात आमच्या घरी पण माझे वडील शिक्षक, काका पण शिक्षक, आत्या पण शिक्षक, आणि त्यामुळे एकंदरीतच शिक्षक म्हणून मला शिक्षकांच्या घरी कसं वातावरण किंवा मी ती बऱ्यापैकी रुळलेली होती. आणि त्यामुळे 12वीनंतर जेव्हा माझ्या वडिलांनी ठरवलं की डीएडला जायचं तर मी आनंदाने होकार दिला आणि त्यामुळे मग आणि मग पुढे शिक्षकी आणि विद्यार्थ्यांमध्ये रमणे, दररोजचा दिवस विद्यार्थ्यांमध्ये कसा निघून जातो, घरी किती ताण असला किंवा काही असलं पण एकदा शाळेत गेली की सगळं माणूस विसरून आणि शाळा म्हणजे पूर्ण शाळा सुटेपर्यंत अगदी वेळ कसा जातो नाही समजत, खूपच छान. हो
0: वा, तर जाता जाता आपल्या सगळ्या सहकारी शिक्षक मित्र मैत्रिणींना काय सल्ला द्याल विनोबा वापरण्याविषयी?
1: सल्ला देण्यापेक्षा मी असं सजेस्ट करेल की प्रत्येकाने विनोबा ऍपचा वापर करा. एकदा वापरायला सुरुवात केली आणि तुम्ही जर त्याच्यात थोडं बघितलं तर प्रत्येक शिक्षक मी म्हणेल विनोबा ऍपचा वापर करेलच आणि त्याला विनोबाची आवड लागल्याशिवाय राहणार नाही. फक्त सुरुवात करा, सुरुवात केली की आपोआप याचा वापर वाढेल आणि त्यामुळे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दोघांची प्रगती होईल.
0: वा, खूपच छान मॅडम, आणि आपण खूप छान व्यक्त झालात आज इथे. तर मुळात आज आपण इथे आलात आणि इतक्या छान आमच्या सगळ्या श्रोत्यांची गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणाहून आलेल्या श्रीमती शीतल कोर मॅडम. तर आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

श्रोतेहो नमस्कार आणि स्वागत आपलं आजच्या या गीतप्रतिमेच्या रेडिओ शोमध्ये. मी रामचंद्र आणि आपण ऐकत आहात एका प्रेमपत्राची कैफियत. हल्ली कुणी कुणाला प्रेमपत्रच लिहित नाही आहे कारण तेवढा वेळच नाही आहे. पण हे प्रेमपत्र कुणी आणि कधी लिहिलं माहीत आहे? तुम्ही म्हणाल हो ये मेरा प्रेमपत्र पडकर. संगम या सिनेमातलं हे प्रेमपत्र लिहिलं होतं राजेंद्र कुमार यांनी. कुणासाठी? तर राधासाठी. हे तुमचं उत्तर तसं बरोबर आहे पण नक्की काय घडलं आणि इनसाईड स्टोरी काय ते सांगतो. आधी हे लव्ह लेटर ऐका, आय मीन वाचा.

मित्रांनो, त्याचं झालं असं की संगमची गाणी कंपोज करणं सुरू होतं. तयारी सगळी जोरात सुरू होती. ते वर्ष असेल 1963-64. आरके म्हणजे शोमॅन राज कपूर यांनी त्यांचे गीतकार हसरत जयपुरी यांना या गाण्याची सिच्युएशन सांगितली. गाणं तयारच होतं आणि आरके नाही ते प्रचंड आवडलं होतं. पण हे गाणं आधीच कसं तयार होतं? तर ते असं की हसरत जयपुरी हे त्यांच्या विशीत होते, म्हणजे त्यांच्या टीनेजमध्ये होते वयाच्या, तेव्हाच एका शेजारी राहणाऱ्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते. इश्क हो गया था. त्या मुलीचं नाव होतं राधा आणि या राधेला त्यांनी हेच प्रेमपत्र लिहिलं होतं. वर्ष असावं 1942. हसरतजींना काही त्यांची ती राधा मिळाली नाही. मात्र नंतर 20-22 वर्षांनी त्यांना संगम मात्र मिळाला आणि या संगममध्ये हिरोईनचंही नाव होतं राधा. अहो केवढा योगायोग. म्हणून तर हसरतजींनी म्हणूनच ठेवले काय, यहां कल क्या हो किसने जाना, नाही का?

रसिक हो, हसरतजींच्या आयुष्यात ती जयपूरची राधा काही आलीच नाही, पण ती त्यांच्या मनातूनही गेली नाही. काहीतरी करून दाखवायचंय या इराद्यानं ते मुंबईत आले. कुछ कर दिखाना था उन्हें. ते वर्ष होतं 1942. ते मुंबईत तर आले, पण बनले बस कंडक्टर. आणि पगार किती? तर मोजून 11 रुपये महिना. आता हसरतजी मुळातच रोमॅन्टिक शायर. त्यांनी काय करावं? बसमध्ये ते सुंदर मुलींकडून तिकिटाचे पैसे वगैरे घेत नसत, उलट त्यांच्यावर शायरी करत. त्यांना म्हणत, खुदाने तुमको इतनी खूबसूरती बख्शी है, मैं तुमसे क्या तिकीट लूंगा. हे सगळं करताना मुंबईत ते मुशायरीही करीत असत. गजला, काव्य पेश करून ते मैफिली अक्षरशः जिंकत. अशाच एका मुशायऱ्यात खुद्द पृथ्वीराज कपूर आले होते. खरं तर पृथ्वीराज कपूर यांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात राज कपूर आले होते. हसरतजी म्हणालेही असतील, मेरा महबूब आया है.

आरकेच्या रूपानं जणू हसरत जयपुरी यांची किस्मतच खुलली, नशीब उघडलं. त्यांनी आरकेना जॉईन केलं. आता इथे पगार होता 300 रुपये महिना. आरके टीमचे ते प्रथितयश गीतकार बनले. शंकर, जयकिशन, शैलेंद्र आणि हसरतजी या चौघांनी जे चौकार मारले ना, ते आजही अगदी कायम आहेत. ही टीम सोडून ते कुठेही गेले नाहीत आणि जाणार तरच कसे. अहो, कहां जाइएगा, जहां जाइएगा, हमें पाइएगा, अशी ही भारी टीम होती.

हसरत जयपुरी हे त्यांचं टोपण नाव, पेन नेम. त्यांचं खरं नाव होतं इक्बाल हुसैन. जयपूरचे प्रसिद्ध शायर फिदा हुसैन, फिदा हे त्यांचे आजोबा. म्हणजे शायरी हा त्यांचा वारसा हक्क म्हणावा लागेल, आणि हा वारसा त्यांनी आधी जयपूर आणि नंतर बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे चालवला आणि गाजवला सुद्धा. बरसातपासून सुरू झालेला त्यांचा हा गीत सफर पुढे अंदाज, सहरा, गीत गाया पत्थरोने, जंगली, पगला कही का, आरजू, संगम, प्रिन्स अशा एक से एक चित्रपटातून पुढं गेला. अरे हो, ससुराल राहिलाच की तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे. मित्रांनो, या गाण्याची सुद्धा एक गंमत आहे बरं का, ती सांगतो. पण आधी चष्मे बद्दूर.

हां मित्रांनो, आता ऐका ती गंमत. ससुराल या चित्रपटाची नायिका होती बी सरोजा देवी. पण या नायिकेकडे पाहून हसरतजींना तिच्यासाठी काही गाणं लिहावं असं वाटेना. त्याच दरम्यान त्यांना मुलगा झाला, पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं नाव अख्तर. तर याच अख्तरसाठी त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, तेरी प्यारी प्यारी सूरत को. आणि तेच गाणं तसंच उचलून त्यांनी सरळ ससुरालमध्ये पोहोचवलं. गंमतच आहे ना. हां आणखीन एक, हसरत जयपुरी इन्स्टंट शायर होते, लगेच शायरी करायचे एखाद्या विषयावर. एकदा ते परदेशात होते आणि तिथल्या क्लबमध्ये म्हणजे नाईट क्लबमध्ये त्यांनी काही सुंदऱ्यांना पाहिलं. हसीना आहे, चांदण्याच्या डिझाईनचे त्यांचे कपडे पाहून तिथंच त्यांनी काय लिहावं, त्यांनी लिहिलं बदन पे सितारे लपेटे हुए हो जाने तमन्ना कहाँ जा रही हो. क्या बात है, खरंच अशी प्रतिभा असणारा गीतकार हाच यासमहा कोई दुसरा नाही होता.

मित्रांनो, हे सगळं छान चालू होतं, व्यवस्थित चालू होतं. मेरा नाम जोकर इथपर्यंत. पण पुढे काय झालं, जोकर पडला आणि पुढं आर के गेले आणि फाटाफूट झाली टीमची. पण हसरजी लिहित होती गाणी, पण आता तो करिश्मा राहिला नव्हता त्यांच्या लेखणीत आणि मध्ये त्यांच्याकडे कामही नव्हतं फारसं. आपले संगीतकार अन्नू मलिक हे त्यांचे भाचे. अन्नू मलिक एकदा त्यांना गमतीनं म्हणाले, मामू अब तुम बुड्ढे हो गए हो, अब तुम कोई गाना नहीं लिख सकते. मामूला ते लागलं आणि या मामूने आरकेकडून एक गाणं हट्टानं मागून घेतलं राम तेरी गंगा मैलीसाठी. गाणं कोणतं? सुन साहेबा सुन, हेच गाणं. हा भी सुनिये साहेबा.

हसरत जयपुरी हे गीतकार शैलेंद्रचे अगदी खास मित्र, जिगरी दोस्त. त्यांनी शैलेंद्रच्या तिसरी कसम या चित्रपटासाठी एक गाणंही लिहिलं, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई. मित्रांनो, शेकडो बहारदार गाणी, गजला, दोन वेळेस FF फिल्म अवार्ड, फिल्मफेअरचं अवार्ड मिळवणारा हा शायर, हा गीतकार आणि हा उमदा माणूस काळाच्या पडद्याआड गेला. तो दिवस होता 17 सप्टेंबर 1999. मित्रांनो, माणसं मरते असतीलही पण त्यांची कला मात्र अमर असते. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांचं त्यांच्या स्मृतीस अभिवादन. हसरत जयपुरीसुद्धा त्यांच्या शब्दाशब्दातून, गाण्यागाण्यातून आजही हे सांगतायत आपल्याला, तुम मुझे यूं भुला न पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे, तुम मुझे यूं भुला न पाओगे.

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. परदेशी भाषा शिकलेल्यांचा अनुभव आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी परदेशी भाषेचं प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये अतिशय माफक दरात आणि ऑनलाईन पद्धतीने जर्मन आणि फ्रेंच या दोन्ही भाषा शिकवल्या जातात. त्याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला खास उपस्थित आहेत संभाजीनगरहून दोन विद्यार्थी, एक म्हणजे सुकन्या भांबर्डे आणि दुसरा जयराज उबाळे. हे दोघेही जय भवानी विद्या मंदिर सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल संभाजीनगरचे विद्यार्थी आहेत आणि नुकतीच त्यांनी 9वीची परीक्षा दिलेली आहे. एकूणच फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयीचा त्यांचा अनुभव कसा होता याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्या दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सुकन्या आणि जयराज, अ व्हेरी वॉर्म वेलकम टू बोथ ऑफ यू.
1: थँक्यू.
0: कसं वाटतंय आज गप्पा मारताना?
2: खूप छान.
0: परीक्षा झाली तुमची?
2: हो.
0: कसे गेले पेपर?
1: पेपर छान गेले.
0: सुकन्या तुला कसे गेले?
2: मला पण छान गेले.
0: काय वाटतं दोघांना किती टक्के मिळतील?
2: 90+ तर मिळूनच जातील.
0: आणि तुला?
1: मला पण 90+ मिळेल.
0: बर, तुम्हा दोघांचाही फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे?
2: माझा सायन्स.
0: बर,
1: माझा इंग्लिश.
0: छान, एखादी लँग्वेज आवडते हे ऐकून छान वाटलं. मग आता तुम्हाला 10वी नंतर काय करायची इच्छा आहे?
2: मला डॉक्टर फील्ड मध्ये जायचंय.
1: मला JEE द्यायची.
0: क्या बात आहे. बरं, मला एक सांगा की तुमच्या शाळेमध्ये जेव्हा शैलेश लेले सरांची टीम आली होती किंवा तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला, एक्झॅक्टली ते आलेच असतील असं नाही, पण काहीतरी कोणाच्या तरी थ्रू तुमच्यापर्यंत जेव्हा हा मेसेज आला की जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज आपल्याला शिकायला मिळणार आहे, तर त्यावेळेला सगळ्यात पहिले काय वाटलं होतं?
2: आपल्याला नवीन भाषा शिकायला मिळेल म्हणून याचा आनंद होता आणि त्या भाषेमध्ये काय नवीन असेल आपल्या भाषेपेक्षा याचं उत्सुकताही होती शिकण्याची.
1: आणि एक नवीन भाषा होती त्यामुळे शिकण्यामध्ये खूप उत्सुकता आलेली आहे आणि शिकताना खूप छान वाटत होतं.
0: बरं, हे तुम्हाला साधारण कधी समजलं की फॉरेन लँग्वेज शिकता येईल? तेव्हा तुम्ही कितवीला होतात?
2: 8वी जेव्हा जूनच्या अगोदर सांगण्यात आलं होतं तेव्हा आम्ही फर्स्ट लेवल साठी तिथे रजिस्ट्रेशन केलं होतं.
0: बर, ज्या वेळेला तुम्ही ही गोष्ट घरी सांगितली की आमच्या शाळेत असा असा कोर्स बद्दल माहिती दिली आणि ऑनलाईन आम्ही शिकू शकतो, मग त्यावेळेला घरच्यांनी काय म्हटलं की कशाला काय गरज आहे, शाळा शिकतच आहे ना, किंवा इंग्लिश मराठी हिंदी येते ना, तीन भाषा बस झाल्या, असं काही रिप्लाय होता की कसा रिस्पॉन्स होता नेमका घरच्यांचा?
2: चांगलाच रिस्पॉन्स होता. उलट त्यांना असं प्राऊड फील होत होतं, अभिमान की नाही आता आपली मुलगी नवीन भाषा अवगत करणार, ती शिकणार.
1: माझे घरचे काहीच म्हणाले नाही. माझे घरचे म्हणे तुला जर चांगलं वाटत असेल तर शिक, बाकी सगळं छानच आहे.
0: बर, मग अशा पद्धतीने घरच्यांचा होकार मिळाला, तुम्हाला पण इंटरेस्ट वाटला की आपण काहीतरी वेगळं शिकावं, मग ऍक्च्युली जेव्हा शिकायला सुरुवात झाली त्यावेळेला असं कधी वाटलं की अरे बापरे हे खूपच अवघड आहे, समजत नाहीये, मग आता ह्या शंका कोणाला विचारायच्या, अशी कधी वेळ आली का?
2: मध्ये मध्ये म्हणजे त्यामध्ये सगळ्यात भर वगैरे ते उच्चार आणि प्रोनाउन्सिएशन वगैरे त्याच्यावर होता, तर त्याच्यामध्ये अगोदर अल्फाबेट दिले होते म्हणून इतकं काय अवघड वाटलं नाही. आणि जर अडचण वगैरे आली तर आम्हाला इथे शिकवण्यासाठी म्हणजे सोबत क्लास टीचर होत्या आणि युट्यूब वरूनही करता येत होतं.
0: बर बर.
1: थोडी थोडी अडचण यायची, पण जेव्हा पण अडचण यायची मॅम असायच्या, त्यामुळे आम्ही मॅम सोबत युट्यूब वर व्हिडिओ बघायचो, त्यामुळे त्या अडचणी क्लिअर होऊन जायच्या.
0: बर, दोघांच्याही पहिल्या लेवलला किती परसेंटेज मार्क्स होते?
1: माझे मार्क्स 50 out of 35 च्या आसपास होते. मला
2: 39 out of 50 म्हणजे 39 होते, 11 रॉंग आन्सर होते.
0: बर, पण दोघांची सेम लँग्वेज आहे की दोघांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत?
2: सेम लँग्वेज आहे.
0: बर, कुठली लँग्वेज चूज केली आहे तुम्ही?
2: जर्मन.
0: त्या मागचं काही कारण होतं की जर्मनच का निवडावी वाटली असं काही होतं?
2: नाही, म्हणजे क्लासमध्ये आम्ही जितक्या विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की आपण ती लँग्वेज शिकू तेव्हा सगळ्यांनी असं ठरवलं की आपण एकच लँग्वेज घेऊ म्हणजे एक दुसऱ्याला हेल्प करता येईल म्हणून सगळ्यांनी एकच लँग्वेज चूज केली होती.
0: अच्छा, आता किती लेवल पार झालेत तुमच्या?
1: माझे 2 लेवल पार झालेले आहे आणि आता 3rd लेवलचं रजिस्ट्रेशन करायचंय.
2: माझी सध्या 1 लेवल झाली, आता सेकंड साठी प्रिपेअर होणार आहे.
0: बरं, काय वाटतं साधारण म्हणजे भाषा शिकल्यानंतर काय फायदा होऊ शकतो?
2: जेव्हा असं बाहेरच्या देशात जेव्हा जॉबसाठी वगैरे असं ऍप्लिकेशन वगैरे आलं, तर जर ही भाषा शिकली तर मग तिथे जाऊन अडचण वगैरे येणार नाही आणि संवाद करणंही सोपं जाईल त्यांच्याशी.
1: आणि मी पुढे जाऊन JEE देणार आहे, त्यामुळे जर्मनी मध्ये JEE ला खूप स्कोप आहे. तर मग मी पुढे जाऊन जर्मन मध्ये गेलो तर तिथे मला संवाद करायला खूप इझी होईल.
0: अगदीच क्या बात आहे. म्हणजे आताच तुम्ही 8वी 9वीच्या वयातच तुम्हाला ह्या पुढच्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे किंवा दूरदृष्टी आहे, हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटतंय. बरं, हे सगळं शिकत असताना कधी असं वाटलं का की कोणाबद्दल तरी स्पीच द्यावं जर्मन भाषेमध्ये, किंवा आपलं स्वतःच इंट्रोडक्शन जर्मन भाषेमध्ये ट्राय करून बघूया का, भाषा कशी वाटते ऐकताना बोलताना, असं कधी कोणी काही प्रयत्न केला का तुमच्यापैकी?
2: हो, मी माझं स्वतःच इंट्रोडक्शन जर्मन मध्ये देऊ शकते. मी ट्राय करू का?
0: नक्की नक्की, आम्हाला खूप आवडेल.
2: इंट्रोडक्शन. हॅलो मीन्स हॅलो, गुटन मॉर्गन मीन्स गुड मॉर्निंग. इज बीन सुकन्या लक्ष्मण बांबर्डे. माझे नाव सुकन्या लक्ष्मण बांबर्डे आहे. इज बीन 13 जाहीर आल्ट. मी 13 वर्षाची आहे. इस वोहेनिन छत्रपती संभाजीनगर. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहते. इस लन देउत्स. मी जर्मन भाषा शिकते. इस पेलिन बॅडमिंटन. मी बॅडमिंटन खेळते. गुटन टाग म्हणजे शुभ दिवस.
0: वा मस्त.
1: मॅम, आमच्या स्कूलमध्ये जेव्हा सेकंड लेवलचा रिझल्ट आलता तेव्हा सर्टिफिकेट द्यायच्या वेळी आमच्या मॅमनी सर्वांसमोर आमचं इंट्रोडक्शन सांगायला लावलेलं होतं, त्यामुळे इंट्रोडक्शन मी दिला होता स्टेजवर. मग मी इंट्रोडक्शन देऊ का?
0: हो अगदी.
1: इश बिन जयराज पंढरीनाथ उबाळे. माझे नाव जयराज पंढरीनाथ उबाळे आहे. इश बिन फ्युंफजिश जाहरे आल्ट. मी 14 वर्षाचा आहे. इश बिन वोनेन इन छत्रपती संभाजीनगर. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो. इश बिन फुसबॉल स्पिलेन. मी फुटबॉल खेळतो. इश बिन लर्न देउत्स. मी जर्मन लँग्वेज शिकतो.
0: अरे वा, खूपच छान. बरं, ह्या 2 वर्षाच्या किंवा 2.5 वर्षाच्या काळामध्ये काही गोष्ट अशी झाली का की हे ती कायम लक्षात राहिली? समजा तुम्ही आता आपल्याकडे असं होतं ना की घरी कोणी पाहुणे आले की आपल्याला सांगतात घरचे, एखादा श्लोक म्हणून दाखव, तुला हे येतं ना मग ते म्हणून दाखव. मग असं तुम्ही कधी काही जर्मन भाषेत एखाद्याला काही बोलून दाखवलं, त्यांनी तुमचं खूप कौतुक केलं, किंवा अजून ह्या व्यतिरिक्त काही अविस्मरणीय प्रसंग असा आहे का की आपण जे शिकतो आहोत ते चांगलं आहे असा काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेली एखादी प्रतिक्रिया किंवा असा काही अनुभव, तर तो आज तुम्हाला दोघांनाही या ठिकाणी शेअर करावा असा वाटतो का?
2: हो, जेव्हा आमचं जे वीक असताना वीक्स डेज ऑफ वीक म्हणजे दी वोखेन टाक, तेव्हा आमच्या क्लासमध्ये दररोज असं बोर्डवर लिहिलं जायचं. जेव्हा मंडे तर मोनटाग लिहिणार, तर तसंच जेव्हा आम्ही क्लासमध्ये लिहायचो तेव्हा आम्ही असं इंग्लिशमध्ये किंवा मराठीत नाही, त्याच्या जागी आम्ही जर्मनमध्ये लिहायचो. तेव्हा त्याचं म्हणजे त्याला वाचून वगैरे, एकतर प्रोनाऊन्सिएशन जर्मन मधून आहे तर मग ते कसं प्रोनाऊन्स करायचं, त्यामुळे खूप असं गमतीशीर असं ह्युमर तयार व्हायचं क्लासमध्ये. अरे याचं स्पेलिंग अशी आहे, याचा उच्चार असा आहे.
0: बर.
1: तसेच आमच्या मॅम शिरोडकर मॅम आहे ना, त्या कधी कधी आमच्या सोबत जर्मन मध्ये संवाद करायच्या. जर्मन मधील संवाद ऐकून इतर शिक्षक आम्हाला मोटिवेट करायचे, तसेच आमचे घरचे आम्हाला मोटिवेट करायचे.
0: या व्यतिरिक्त तुम्हा दोघांनाही आज या मंचावर काही शेअर करावं असं वाटतंय?
2: हो, जेव्हा 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन होत तेव्हा नॉर्मली माझे पप्पा मोबाईल बघत होते, त्यांच्या ह्याच्यावरती एक व्हिडिओ आली की जे छत्रपती संभाजी महाराज होते ते जेव्हा 13 वर्षाचे होते तेव्हा त्यांना 13 भाषा अवगत होत्या.
0: बर.
2: तेव्हा त्यांनी ती व्हिडिओ मला दाखवली, तर त्यानंतर मला असं वाटलं हो मी शिकायला पाहिजे. पण हा, आणि मी ट्राय सुद्धा केलं होतं जॅपनीज लँग्वेजचं, पण असं म्हणजे गायडन्स वगैरे नव्हती म्हणून ती भाषा मला शिकता आली नाही. पण आता सध्या जर्मन मध्ये असं गायडन्स वगैरे आहे म्हणून मला ती भाषा शिकण्यात असं चांगलं वाटतं आणि उत्सुकताही होते.
0: क्या बात है सुकन्या, इतकं कौतुक वाटतंय मला तुझं आता की तुझ्या पप्पांनी एक साधी रील तुला दाखवली त्याच्यावरून तू इन्स्पायर झालीस, आणि नुसती तेवढ्या वेळापुरती इन्स्पायर झाली नाही तर ती गोष्ट तू डोक्यात ठेवली आणि त्याच्यावरती प्रयत्न पण केले आणि आता तू इतकं छान जर्मन भाषेमध्ये बोलतीयस, खरोखरच तुझं खूप कौतुक वाटतंय. आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्या सगळ्यांचेच आदर्श आहेत आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तू काहीतरी वेगळं शिकतेय हे ऐकून खूप छान वाटलं आणि आय होप की आपल्याला आत्ता जे श्रोते ऐकतायत त्यांना सुद्धा याच्यातून नक्की इन्स्पिरेशन मिळेल. व्हेरी गुड आणि व्हेरी प्राऊड ऑफ यू.
2: थँक्यू मॅम.
1: मॅम तसेच आमच्या मॅम आणि आम्ही जर्मन शिकायचो ना, त्यामुळे आम्ही स्टेजवर कधी कधी जर्मन चे संवाद करायचो, इंट्रोडक्शन द्यायचो. त्यामुळे आम्ही जर्मन बोलतोय हे बघून आमच्या शाळेतील खूप शिक्षकांनी जर्मन साठी रजिस्ट्रेशन केलंय. तसेच अनेक विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळालेले की आपण पण दुसरी भाषा शिकूया.
0: वा येस. आता आपण थोडं मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि तुम्हा दोघांनाही माझा असा प्रश्न आहे की अनेक वयोगटातल्या अशा व्यक्ती आहेत की ज्यांचं ज्या मोठ्या आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की अरे अमुक एक वयात आम्हाला हे करायचं होतं ते करायचं होतं पण ते राहून गेलं. किंवा आत्ताच्या जनरेशनची मुलं की ज्यांना खूप काही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, मोबाईलमुळे तर खूप सगळं सोपं झालेलं आहे, आणि जे मिडल एजचे लोक आहेत की ज्यांना केलं तरी एक्सपेरिमेंट म्हणून किंवा विरंगुळा म्हणून असं करण्याची इच्छा आहे, तर अशा ऑल एज ग्रुपसाठी ह्या दोन्ही भाषा शिकणं महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे आणि का आपण ही फॉरेन लँग्वेज शिकली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तर ह्यासाठी तुम्ही सगळ्यांना काय अपील करू इच्छिता?
2: आपण आपल्या भाषा व्यतिरिक्त दुसऱ्या भाषांमध्ये काय वेगळं आहे, आपली भाषा आणि त्यांच्या भाषेमध्ये काय सिमिलर आहे, काय साम्यता आहे, हे आपल्याला भाषा म्हणजे अवगत केल्यानंतर कळतं. आणि शिकण्याचं कोणतंही वय नसतं, आपण कोणत्याही वयात शिकू शकतो. आणि असं परभाषीय भाषा शिकणे ही चांगलीच गोष्ट आहे, ऍज अ स्किल सुद्धा, कौशल्य.
0: अगदी.
1: मॅम सर्वांनी जर्मन म्हणजे फक्त जर्मनच नाही अनेक भाषा शिकल्या पाहिजेत, कारण आपला शब्द साठाही वाढतो. तसेच ज्या देशातील भाषा आपण शिकतोय त्या देशाची आपल्याला माहिती पण मिळते. तसेच जर एक भाषा शिकल्यामुळे आपलं फ्युचर बनत असलं तर मग भाषा शिकायलाच पाहिजे.
2: मला सर्वात जास्त थँक वगैरे असं स्कूलच्या टीचर्स वगैरे त्यांना द्यायचे, कारण की त्यांनी आम्हाला ही सवलत उपलब्ध करून दिली. शिरोडकर मॅम यांना स्पेशल, कारण की त्यांनी अगोदरपासून त्यांचं चालू होतं ना आपल्या शाळेमध्ये असं भाषा वगैरे यायला पाहिजे. आणि माझ्या वडिलांना सुद्धा, कारण की त्यांनी मला ही भाषा शिकण्यासाठी मोटिवेट केलं. आणि त्यांचं मोस्ट ऑफ थँक, कारण की तेच मला म्हणायचे आपण असं शिकलं पाहिजे वगैरे, म्हणून त्यांना आणि टीचरला थँक्यू.
0: येस नक्कीच.
1: आमच्या शाळेतील शिरोडकर मॅम ज्या की आमच्या क्लास टीचर आहे त्यांनी आम्हाला खूप मोटिवेट केलंय. तसेच शैलेश सरांनाही थँक्स, कारण त्यांनी आम्हालाही मोटिवेट केलंय ही जर्मन भाषा शिकण्यासाठी. व माझ्या घरच्यांनी मला साथ दिली, त्याबद्दल त्यांचे पण थँक्स.
0: खूप छान, तुम्हा दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि आतापर्यंतचा तुमचा हा जर्मन भाषेचा प्रवास खूप छान होता, इन्स्पायरिंग होता. यापुढे देखील तुम्ही तुमच्या लाईफमध्ये छान सक्सेसफुल व्हा आणि असंच नवनवीन काही ना काहीतरी शिकत राहा, स्वतःला समृद्ध करत राहा आणि एक नवीन पायंडा पाडत राहा अशा सदिच्छा देते. पुढचं तुमचं 10वीचं वर्ष सुरू होतंय, त्यासाठी सुद्धा तुम्हा दोघांनाही अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार. आणि पुढील सगळ्या भविष्यासाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
2: थँक्यू.
0: येस. तर रसिकहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण संभाजीनगरच्या दोन विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या, एक म्हणजे सुकन्या भांबर्डे आणि दुसरा जयराज उबाळे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.